0: ಮಗಳೋ ಮಾರೋ ತಿಳಿದಿಯೋ ನೇ ಸುಂದರ
1: ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ ಬಹುತ್ ಸುಂದರ್ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಶುಕ್ರಿಯಾ ಫಿರೋಜ್ ಭಾಯಿ ಬಹುತ್ ಸುಂದರ್ तो बहुत ही सुंदर प्रस्तुति दी है फिरोज भाई ने. अब देखते हैं कौन जुड़ते हैं और अंताक्षरी में भाग लेते हैं. नंबर रेडियो मधुबन के है 9414151415 पर आप फोन कॉल्स कर सकते हैं. हेलो.
2: हाँ जी दीदी नमस्ते.
1: हाँ जी नमस्ते सगुना बहन नमस्ते.
2: अभी गाथा सुनवा रहे.
1: हाँ जी.